0: माने हम कशवरुं तिमन रसखलांगे अल्लाह है तिमन रसखलांगे मेनुवे इलाह कुनुवे फहे तिमन रसखलांगे खलेग फान अलुकं कुरववाशे आदि तिमन रसखलांगे हंदुम कुरेवु मटका नमाद कायम कुरववाशे
1: केरित कुरवान ग सोलात मि खलिम नमाद आदि दुआ गे मानाग एसफवे ege tireng farulu fas namadu ge wahaka solat mi kalima jamu kon asfawani fas faharu ei farulu fas namadu ge adadaki fahikkam ga wati kama ilm dering vidaluve kirit qur'an ga rahme mi kalima satika saada faharu takuraru efave ei kirit qur'an ge surat tahu ge adadu esme kirit qur'ana ki rahmate ಕೀರಿತ್ ಕುರ್ವಾನ್ಗೆ ಅಲ್ ಇಸ್ರಾ ಸೂರತುಗೆ ಅಡ್ಡಿಹ ದೇವನ ಆಯತುಗ ಮೋಮಿನುನ್ನ ಶಿಫಾಯ ರಹ್ಮೆ ಬಾವಾಲ ವಾಫವಾಕಮ ಅಲ್ಲೋಹ್ ತಾಲ ವಹೀಕುರ ವಾಫವೆ